ബലൈഹി ഉദഗ്രവാദ വിരോധാഭിയാനാനി തീവ്രീകൃത്യ ത്രയഃ ഉദഗ്രവാദിനഃ നിഗടിതാഃ സഹൈവ ഷഡ്വിംശതി അവൈധ ഭൂമിയാനി ഗുഹാസ്ഥാനാനി വിനഷ്ടാനി. ആരക്ഷിബലാനുഗുണം നിഗൃഹീതാഃ ഉദഗ്രവാദിനഃ പ്രതിബന്ധിത സംഘടനസ്യ പീപ്പിൾസ് ലിബറേഷൻ ആർമി PLA ഇത്യസ്യ സക്രിയ സദസ്യാഃ സന്തി. യേ പശ്ചിമ ഇംഫാൽ മണ്ഡലാത് ഗൃഹീതാഃ एते अनेकेषु हिंसाचार अपराधेषु संलिप्ताः आसन्. अपरपक्षे कामजोंग उख्लोल मण्डलयोः सशस्त्र समूहैः उपयुज्यमानाः षड्विंशतिः अवैध गुहास्थानानि ध्वस्तीकृतानि. क्रिकेट क्रीडायां लखनऊ नगरे स्पर्धात्रयाणां श्रृंखलायाः द्वितीयायाम् एकदिवसीय अन्ताराष्ट्रिय क्रिकेट क्रीडायां अफगानिस्तान देशं विरुध्य 1-0 अग्रस्थं भारतं 3-4 धावनांकानां लक्ष्यम् अददत्.